चमकते चांद सा बदन, ये रूप रंग ये भवन, चमकते चांद सा बदन, बुरा न मानो ते अगर।